0: तुझको होने ने ना मैं होता तो क्या होता ना तू होता तो क्या होता
1: ना तू होता तो ये होटल नहीं होता ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता ना ये होटल होता ना ढाबा होता ना ये रगड़ा होता ना झगड़ा